हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, वाह हे गुरु, गुरु।

मन कोय पंच प्रमान पंच प्रदान पंचे पामे दुर्गे मान पंचे सोहे दुर राजान पंचा का गुर एक ध्यान